हरख साचा दुख किल विख पर हरे सच नाम पाया गुर दिखाया मैल नाई सच मने संगत मीत मिलाप पूरा नावणो गावे गावण हार शब्द सुहावणो सलाह साचे मन सतगुरु